0: यांनी काल रत्नागिरीत पत्रकार परिषदेत दिली. तर रत्नागिरी जिल्ह्यातल्या सर्व तालुक्यांमध्ये दुष्काळ सदृश परिस्थिती जाहीर करण्यासाठी शासनाकडे तातडीने पाठपुरावा केला जाईल असं जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ उदय सामंत यांनी काल जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत सांगितलं. पुणे आर्थिक प्रदेशाची अर्थव्यवस्था 2036 पर्यंत 200 ते 220 अब्ज डॉलरपर्यंत नेण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल सांगितलं. त्यासाठी 58 प्राधान्य प्रकल्प, 9 ते 10 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक आणि सुमारे 15 ते 20 लाख अतिरिक्त रोजगार निर्मितीचं नियोजन करण्यात आलं आहे असंही ते म्हणाले. नीती आयोगाच्या ग्रोथ हब उपक्रमाअंतर्गत पुणे आर्थिक क्षेत्राच्या सर्वंकष विकास आराखड्याचं सादरीकरण काल फडणवीस यांच्या उपस्थितीत करण्यात आलंय त्यावेळी ते बोलत होते. नीती आयोग राज्य शासन आणि पुणे इंटरनॅशनल सेंटर यांनी नागरिक उद्योग शैक्षणिक संस्था आणि स्थानिक संघटनांशी व्यापक चर्चा करून हा आराखडा तयार केला आहे. चाकणमधील रस्ते पायाभूत सुविधा वाहतूक व्यवस्थापन आणि अन्य सुधारणांसाठी 1400 कोटी रुपयांच्या आराखड्याला तर हिंजवडीतील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी प्रस्तावित 426 कोटी रुपयांच्या आराखड्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्वतः मंजुरी दिली आहे. पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी काल मुंबईत झालेल्या बैठकीत या आराखड्याचं सादरीकरण केलं. यावेळी नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ, मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांच्यासह विविध विभागांचे सचिव उपस्थित होते. चाकण आणि हिंजवडीतील प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासाठी डिसेंबरपासून काम सुरू करण्याचं नियोजन असल्याचंही डुडी यांनी यावेळी सांगितलं. व्यक्ती आणि व्यापारी यांच्यातल्या 2000 रुपयांवरील यूपीआय व्यवहारावर व्यापारी सवलत दर अर्थात एमडीआर लागू करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाला स्थगिती देण्यास काल सर्वोच्च न्यायालयानं नकार दिला. हा मुद्दा कायद्याचा नसून तांत्रिक विश्लेषणाचा आहे असं निरीक्षण न्यायालयानं नोंदवलं. केंद्र सरकार, रिझर्व्ह बँक आणि अन्य संबंधितांकडून न्यायालयानं एमडीआरबाबत उत्तर मागवलं आहे. 4 आठवड्यात याबाबतचं प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश सरन्यायाधीश सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉय माल्या बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या खंडपीठानं दिले आहेत. येत्या 15 ऑक्टोबरपासून हे शुल्क लागू होणार आहे. हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या सार्वजनिक सेवेची 25 वर्ष पूर्ण करत आहेत. यानिमित्तानं सुरू असलेल्या आमच्या विशेष वृत्त मालिकेत आज जाणून घेऊया बांधकाम क्षेत्रात बदल घडवून आणणाऱ्या रेरा संस्थेविषयी.
1: 2016 पूर्वी घर खरेदी करणाऱ्या लोकांच्या हिताची कुठलीच नियमावली देशात अस्तित्वात नव्हती. सरकारी परवाने मिळवण्याआधीच सदनिका विकणं, एका प्रकल्पाचे पैसे दुसऱ्याच प्रकल्पासाठी वापरणं आणि इमारतींचं काम रखडणं या सामान्य बाबी समजल्या जात होत्या. ग्राहकांनी कायद्याचा आधार घ्यायचा म्हटलं तर न्यायासाठी वाट पाहण्याचा काळ इमारत पूर्ण होण्यासाठी लागणाऱ्या वेळेपेक्षा जास्तच असायचा. 2016 मध्ये स्थावर मालमत्ता नियंत्रण आणि विकास कायदा मंजूर झाला आणि या कायद्याअंतर्गत स्थावर मालमत्ता नियामक प्राधिकरण म्हणजेच रेराची स्थापना करण्यात आली. या कायद्यानुसार एकही सदनिका विकण्याआधी बांधकाम प्रकल्पाची नोंदणी करणं बंधनकारक करण्यात आलं. सदनिकेसाठी ग्राहकांकडून घेतलेल्या पैशांमधील 70% रक्कम वेगळ्या खात्यात जमा करून ती फक्त त्या प्रकल्पासाठी खर्च करण्याचा नियम करण्यात आला. ग्राहक आणि विकासक यांच्यातील विवाद सोडवण्यासाठी निश्चित कालावधी ठरवण्यात आला. या सर्वाचा परिणाम म्हणजे ग्राहकांच्या हक्कांना पहिल्यांदाच वैधानिक संरक्षण मिळालं. आकाशवाणी बातम्यांसाठी पुण्याहून सुरेखा जोशी.
0: एल निनोच्या परिणामामुळे यंदा कास पठारावरचा फुलांचा हंगाम नेहमीपेक्षा आधीच संपत आहे. याविषयी माहिती देताना उपवनसंरक्षक अमोल सातपुते म्हणाले,
2: सुरुवातीला चवर, तेरडा, आबुलिमा, निलिमा, सितेशास, धनगरी फेटा अशा विविध प्रकारची फुलं चांगल्या प्रकारे फुलली होती. परंतु साधारणपणे एल निनोचा इफेक्ट असल्यामुळे साधारण 3 आठवड्याचा पावसाचा खंड पडला आणि त्यामुळं ह्या फुलांची रोपटी चांगल्या पद्धतीनं वाढू शकली नाहीत आणि आता ऊन वाढत असल्यामुळं फुलं कोमेजत आहेत आणि साधारणपणे फुलांचा बहर 50% आलेला आहे. म्हणून सातारा विभागाने असा निर्णय घेतलाय की 5 ऑक्टोबर 2026 रोजी हा हंगाम थांबवण्यात येत आहे आणि ऑनलाईन बुकिंग 5 ऑक्टोबरपर्यंतच असणार आहे आणि त्यानंतर पर्यटकांची गैरसोय होऊ नये किंवा त्यांचा हिरमोड होऊ नये म्हणून कास पुष्प पठार हंगाम 2026 हा 5 ऑक्टोबर 2026 पर्यंतच असणार आहे.
0: महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं येत्या 3 ऑक्टोबर पासून नियोजित असलेली राज्य सेवा मुख्य परीक्षा 2026, महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी

आहे। भारतीय पुरुष क्रिकेट संघ स्पर्धेच्या उपांत्य फेरीत पोहोचला आहे। पुणे शहराच्या काही भागात काल संध्याकाळी पावसाच्या जोरदार सरी बरसल्या। सांगली जिल्ह्यातल्या जत तालुक्यातही काल दुपारी पावसानं जोरदार हजेरी लावली। गडचिरोली जिल्ह्यात भामरागड गावात शिरलेलं पुराचं पाणी ओसरलं असून भामरागड आलापल्ली मार्गावरची वाहतूक काल रात्री सुरू करण्यात आली। कोकण आणि मध्य महाराष्ट्रात आज तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे। मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे। दरम्यान देशासह संपूर्ण महाराष्ट्रातून ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत मान्सूनचा परतीचा प्रवास संपण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे। शेवटी पुन्हा ठळक बातम्या। केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान करणार राज्यातल्या दुष्काळी परिस्थितीची पाहणी। दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळी आधी मदत मिळण्यासाठी अचूक पंचनामे करण्याचे महसूल मंत्र्यांचे निर्देश। पुणे आर्थिक प्रदेशाची अर्थव्यवस्था 2036 पर्यंत 200 ते 220 अब्ज डॉलर पर्यंत नेण्याचं उद्दिष्ट। चाकण आणि हिंजवडीतील वाहतूक आणि नागरी सुविधांसाठी एकात्मिक पायाभूत विकास आराखड्याला मुख्यमंत्र्यांची तत्वतः मंजुरी। आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या 3 ऑक्टोबर पासून नियोजित 3 परीक्षा लांबणीवर। आकाशवाणी पुणे केंद्राचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं। नमस्कार।

0: FM Gold, खरा सोना।
1: नमस्कार श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात 100.1 मेगाहर्ट्ज आकाशवाणी मुंबई केंद्राची FM गोल्ड वाहिनी। मी ममता बर्वे तुमचं मनापासून स्वागत करते। मनस्पर्शी आपला कार्यक्रम सुरू झाला आहे। FM गोल्ड चॅनल तुम्ही न्यूज ऑन AIR ॲप यावर सुद्धा ऐकू शकता। मंडळी, आशियाई क्रीडा स्पर्धा ज्या जपानमध्ये सुरू आहे तिथे आपल्या भारतीय खेळाडूंनी कौतुकास्पद अशी कामगिरी केलेली आहे। बरीच मेडल्स भारताच्या नावावर आहेतच आणि अजूनही कामगिरी अशी छान छान सुरूच आहे। मुलींच्या क्रिकेट टीमने तर सुवर्णपदकावर नाव कोरलंय, त्याचप्रमाणे शूटिंग असेल, मार्शल आर्ट्स असेल, वेटलिफ्टिंग असेल, अशा या विविध क्रीडा प्रकारामध्ये आपल्या खेळाडूंनी पदकांवर नावं कोरलेली आहेत। आणि या सगळ्या खेळाडूंचं आपण कौतुक करूया आणि उत्तम कामगिरीसाठी पुढच्या त्यांना शुभेच्छा देऊन आपल्या या कार्यक्रमाची सुरुवात करूया। तुम्ही ऐकताय मनस्पर्शी हा कार्यक्रम।

मंडळी मनस्पर्शी आपला कार्यक्रम सुरू आहे आणि मी नेहमीप्रमाणे सईची टिप सुद्धा घेऊन आलेले आहे. सईने काय सांगितलं यावेळी, तर फळांविषयी तिने सांगितलं. आपल्याकडे बऱ्याच जणांना फळं खूप आवडतात, आपण घरी नेहमी आणत असतो, पण मग ही फळं जर आपल्याला नीट ठेवायची असतील तर त्याच्यासाठी काय करायचं, तर त्याची टिप तिने दिलेली आहे. फळांवर बरेचदा असं होतं की आपण बाजारातनं आणतो आणि त्याच्या ती धुवून ठेवतो आणि नंतर जेव्हा हवी असतील तेव्हा तशीच आपण ती खातो. पण तसं न करता नुसती आधी ठेवा आणि त्याच्यानंतर जेव्हा तुम्हाला खायचं असेल तेव्हा ती धुवा, त्यानंतर कापा आणि त्याच्यानंतर लगेच खा. कारण काय होतं, जर त्याचा पाण्याचा अंश जर त्याच्यामध्ये राहिला किंवा त्याचा संपर्क पाण्याशी आला तर ती खराब होण्याची शक्यता, फळं ही खराब होण्याची शक्यता असते. बरेचदा बाहेरसुद्धा त्याच्यावर पाणी मारलं जातं किंवा त्याचा पाण्याशी संपर्क आलेला असतो, त्यामुळे घरातसुद्धा जर आपण त्याच्यावर असं पाणी मारून ठेवलं तर ती लगेच पिकण्याचा किंवा खराब होण्याचा संभव जास्त असतो. त्याचप्रमाणे पिकलेली जी काही फळं असतात, म्हणजे आंबा असेल, द्राक्ष असतील, मोसंब, हे आपण फ्रीजमध्ये ठेवू शकतो काही दिवसांसाठी, अर्थात नंतर त्याची थोडीशी त्याचा गोडवा कमी होतो. पण काही फळं जी असतात, म्हणजे स्ट्रॉबेरी असेल, चेरी असेल, ती जर आपण फ्रीजमध्ये ठेवली तर त्याचा अगदीच स्वाद निघून जातो. त्यामुळे जर तुम्हाला फळं फ्रीजमध्ये ठेवायची असतील तर ती कुठली ठेवायची, तर ही जी मी फळं सांगितली, द्राक्ष असतील, मोसंबी, ती आपण ठेवली तर काहीच हरकत नाही. किंवा पेअर्स, पीच यासारखी फळं जी कडक असतात किंवा लवकर पिकवायची असतील तर एका कागदामध्ये ती बांधून आपण जर ठेवली, कागदी पिशवीमध्ये किंवा कागदात बांधून ठेवली, तर ती लगेच मऊ होतात. त्यामुळे ही एक टिप साईने दिलेली आहे. दुसरं म्हणजे तुम्हाला जर फळांचा मुरंबा करायचा असेल तर, किंवा त्या फळांना जर आपण साखर लावून ठेवली तर त्या फोडी ज्या असतात त्या मऊ पडतात, आणि मग आईस्क्रीम जर करायचं असेल तर मग अशी ही फळं त्या दुधात घातली तर ती खूप उत्तम लागतात. नाही तर मग काय होतं की त्या आईस्क्रीममध्ये त्या फळांचे अगदी छोटे छोटे असे बर्फाचे खडे तयार व्हायला लागतात. आणि फळ शिजताना जर त्याच्यामध्ये आपण लिंबाचा रस घातला तर फळांचा छानसा असा रंगसुद्धा राहतो, आणि त्या मुरंबा असेल किंवा तुम्ही काही जॅम करत असाल तर त्याचाही एक वेगळा रंग त्या फळांचा खूप उत्तम त्याच्यामध्ये दिसतो. त्यामुळे या होत्या काही सईने टिप दिलेल्या फळांविषयी. अशा छान छान गाण्यांसोबत आपण मनस्पर्शी आपला कार्यक्रम पुढे नेणार होतो.

0: ऐकत रहा FM गोल्डवर.
1: श्रोत्या, तुम्ही ऐकताय 100.1 मेगाहर्ट्झ आकाशवाणी मुंबई केंद्राची FM गोल्ड वाहिनी मनस्पर्शी. हा आपला कार्यक्रम सुरू आहे. मंडळी, सध्या सण समारंभाचे दिवस आहेत. आपण बरेचदा खाऊ म्हणून काही अन्नपदार्थ एकमेकांकडे नेत असतो. आपल्या भारतामध्ये विविध प्रकारची खाद्य संस्कृती आहे. विविध प्रकारच्या फळं भाज्या यांचं उत्पादन सुद्धा घेतलं जातं. खाण्याच्या बाबतीत संपन्न असा आपला हा देश आहे. त्यामुळे खाणं बनवणं आणि दुसऱ्याला खाऊ घालणं याची खूप मोठी परंपरा संस्कृती आपल्याकडे बघायला मिळते. पण हे जेव्हा आपण अन्न तयार करतो त्याच्यानंतर त्याचा तयार करताना किंवा ते अन्न आपल्यापर्यंत येईपर्यंत त्याचा आपण वापर नीट करतोय का, त्याचा अपव्यय तर होत नाही आहे ना, याचा विचार करण्याचा हा आजचा दिवस आहे. कुठला दिवस आहे ते मी सांगणार आहे या गाण्यांनंतर.

0: FM Gold, खरा सोना।
1: मंडळी मनस्पर्शी आपला कार्यक्रम सुरू आहे आणि आपण अन्नाविषयी जेव्हा बोलतो तेव्हा आपल्या कळत नकळतपणे कुठेतरी अन्न पदार्थ आपल्या घरी सुद्धा वाया जात असतात, म्हणजे आपण काय ते अर्थात मुद्दामून ते तसं होत नाही, खराब होतात, किंवा आपण घरी एखादी भाजी आणतो आणि नंतर लक्षात येतं की याच्यामध्ये काहीतरी खराब आहे भाजी, किंवा त्यातली खूपच कमी आपल्याला वापरायला मिळते, त्यामुळे अशा छोट्या छोट्या गोष्टींमधनं सुद्धा अन्नाचा अपव्यय होत असतो। पण जेव्हा आपण आजच्या दिवसाविषयी बोलतो आहे, हा आजचा दिवस फक्त घरी शिजणाऱ्या अन्नाविषयी किंवा आपण सण समारंभात खातो त्या अन्नाविषयी न बोलता पूर्ण जी प्रोसेस आहे, म्हणजे पुरवठा साखळीमध्ये सुद्धा अन्न जे वाया जातं त्याच्याविषयी सुद्धा आजचा दिवस आपल्याला सांगतो। कारण आजचा दिवस आहे आंतरराष्ट्रीय अन्न नासाडी आणि कचरा जागरूकता दिवस आजचा आहे, त्यामुळे या पूर्ण प्रोसेसमध्ये म्हणजे अन्न तयार होण्यापासून ते किराणा मालापर्यंत किंवा तिथपर्यंतही दुकानांपर्यंत येण्यापासून ते आपल्या घरी, त्यानंतर ते शिजण्यापासून आणि त्याच्यानंतर जर ते कुठे त्याचा अपव्यय झाला तिथपर्यंत बोलण्याचा किंवा तिथपर्यंत सांगण्याचा प्रयत्न हा आजचा दिवस आपल्याला करतो आहे। फक्त शिजवलेला पदार्थ नाही तर प्रत्येक प्रोसेसमध्ये, म्हणजे अन्न जेव्हा शेतकरी शेतातून काढतो त्याच्यानंतर त्याच्यावर ज्या काही प्रोसेस केल्या जातात तिथपासनं ते आपल्यापर्यंत बऱ्याच या स्तरांवर अन्न किंवा जी फळं भाज्या ह्या कुठेतरी फुकट जातात, तर मग ते थांबवण्यासाठी आपण काय करू शकतो ते सांगणारा हा आजचा दिवस आहे, त्याविषयी जागरूकता निर्माण करण्याचा आजचा दिवस आहे। आणि आपल्या घरामध्ये जर आपण म्हटलं तर आपल्या गृहिणी खूप सतर्क असतात की आपण जर घरी एखादा पदार्थ केला तर आणि तो उरला तर आपण त्याचा पुनर्वापर कसा करू शकतो, त्याच्यातनं वेगवेगळ्या रेसिपी शोधणाऱ्या आपल्या गृहिणी आहेत बरं का। म्हणजे एखादी आपण फोडणीचा भात म्हणतो, फोडणीची पोळी, हे काय आहे तर आपले पोळी किंवा भात उरला तर त्याच्यातनं आपण काहीतरी नवीन एक पदार्थ करतो आणि ती संपवतो, म्हणजे कुठेही आपण फुकट अन्न जाऊ नये ह्याच्यासाठी प्रचंड काळजी आपल्या घरामध्ये आपण घेत असतो। या अशा पद्धतीने आपण विविध रेसिपी त्याच्या शोधून काढत असतो, भाताच्या सुद्धा वेगवेगळ्या रेसिपी उरलेल्या अनेक आपल्याला बघायला मिळतात। एखादी आमटी उरली तर त्याच्यातनं त्याच्यात पिठं घालून त्याचा काहीतरी वेगळा पदार्थ आपण करू शकतो का, म्हणजे त्याचं घावन करू शकतो का, थालीपीठ करू शकतो का, हे असे काय काय शोधलेले पदार्थ आहेत की एखादा हा पदार्थ उरला ठीक आहे आपण त्याच्यात हा बदल करूया आणि मग हा पदार्थ करूया। त्यामुळे आपण खूप प्रयत्न आटोकाट प्रयत्न करत असतो की घरात काहीही उरू नये आणि उरलं तर ते फुकट जाऊ नये, पण त्याच पद्धतीने आपल्या घरापर्यंत जेव्हा हे सगळं येत असतं, हे पदार्थ येत असतात, तर तिथेही ते फुकट जाऊ नयेत यासाठी जागरूकता निर्माण व्हावी म्हणून हा आजचा दिवस आहे। आणि जो एकूणच या सगळ्या फळं किंवा या भाज्यांचा जो कचरा निर्माण होतो त्याचा कुठेतरी सगळ्या वातावरणावर सुद्धा परिणाम होताना आपल्याला दिसतो आणि मग तो कमी व्हावा यासाठी सुद्धा प्रयत्न आहे आजच्या दिवशी, म्हणजे काय आपण करू शकतो ह्याचा विचार करण्याचा हा आजचा दिवस आहे। त्यामुळे असा काही एखादा पदार्थ तुमच्याकडे आहे किंवा असा एखादा पदार्थ तुमची आई बनवत असेल किंवा आजी बनवत असेल की हा उरलेला पदार्थ, किंवा मुद्दामून बरेचदा असं होतं की मला ना फोडणीचा भात आवडतो मग मी जास्त भात आजच करून ठेवते, अशाही काही पद्धती आपल्या घरी केल्या जातात, तर असं काही असेल तर नक्की माझ्यासोबत शेअर करा।

मंडळी, अन्नाची नासाडी होऊ नये आणि त्याच्यातनं निर्माण होणारा कचऱ्याचा सुद्धा व्यवस्थित असं त्याचा पुनर्वापर आपण करू शकतो किंवा त्याचं योग्य विल्हेवाट लावली जावी यासाठी जागरूकता निर्माण करण्यासाठी हा आजचा दिवस आहे. जर आपण आजच्या दिवसात म्हणजे एक आकडेवारी बघितली की साधारण किती याच्यापासून कचरा निर्माण होत असेल किंवा किती अन्नाचा अपव्यय होत असेल, तर आपल्याला असं दिसून येतं की 13% अन्न हे कापणीनंतर किंवा किरकोळ विक्रीच्या दुकानापर्यंत पोचण्यापूर्वीच ते वाया जातो. अन्नाचा जर एकूण आपण बघितली उपलब्धता किंवा त्याचा जो अपव्यय होतो त्याची विभागणी आपण केली तर 60% हे घरगुती स्तरावर, 28% अन्न सेवांमधून आणि 12% किरकोळ विक्रीमधून वाया जातो. आणि ह्याचा सगळाच परिणाम एकूणच देशाच्या आर्थिक आणि नैसर्गिक जी संसाधनं आहेत यावर सुद्धा होत असतो. त्यामुळे याबाबतीत खूप आपण विचार करणं की अन्न घेताना किंवा ते तयार करताना ते खाताना आपण त्या सगळ्याच बाबतीत विचार करणं गरजेचं आहे. कारण एकूणच मी मगाशी म्हटलं तसं की एकूण संसाधनांवर तर ह्याचा होतोच परिणाम, पण त्याच पद्धतीने निसर्गावर सुद्धा याचा खूप मोठा परिणाम होत असतो. त्यामुळे त्याची काळजी घेणं हे अत्यंत गरजेचं आहे.

मंडळी, खरंच धरणी आईची एवढी माया आहे आपल्यावर, कारण आपला भारत हा कृषीप्रधान देश आहे असं आपण म्हणतो. आणि खरंच या काळ्या मातीतून इतकं छान असं अन्न किंवा इतके छान आपल्याला विविध पदार्थ, भाज्या, फळं खायला मिळतात, त्याचा गोडवा खूप वेगळा आहे. म्हणजे जेव्हा आपण बाहेरच्या देशात जातो, तिथली फळं वगैरे खातो, तेव्हा

लक्षात येतं की आपल्या इथे असलेल्या फळांचा जो वेगळा असा गोडवा आहे तो किती छान आहे. त्यामुळे या अन्नाविषयी आपल्या सगळ्यांना मी मगाशी म्हटलं तसं की आपली ही संस्कृतीच आहे की अन्न एकदा वाढलं आपण पानामध्ये की ते फुकट जाता कामा नये, आहे तेवढं सगळं संपवायचं. पण मग हे अन्न जर वाचवायचं असेल आपल्याला तर आपण काय करू शकतो, तर पहिली गोष्ट म्हणजे रिड्यूस म्हणजे कमी करणं. खरेदी करताना आपल्या गृहिणी ज्या आहेत ना, मी त्यांना नेहमी म्हणजे मॅनेजमेंट करण्यामध्ये एकदम पटाई देत. म्हणजे मगाशी मी फक्त म्हटलं की आपण जे उरलेले पदार्थ आहेत त्याचे आपण विविध पदार्थ करतो, तर मला 2-3 फोन आले तर ते नक्की तुम्हाला सांगणार आहे. पण जेव्हा आपण एखादा पदार्थ घेणार असतो घरामध्ये, जी आपण किराणा सामान घेतो, तर या गृहिणींचं एक गणित ठरलेलं असतं बरं का, की आपल्याला या महिन्याला किती लागणार आहे. मग तर पाहुणे असतील किंवा जर काही तुमच्याकडे फंक्शन असेल, काही सण असतील, तर मग आपल्याला किती लागणार आहे, एखादा पदार्थ वेगळा लागणार आहे का नेहमीच्या पदार्थांपेक्षा, या सगळ्याचं गणित ना या गृहिणींकडे तयार असतं. आणि त्याच्यामुळेच मला असं वाटतं की कमी करणं किंवा अन्नाची नासाडी त्याच्यामुळे सुद्धा कमी होते. हे एक नियोजन जर आपल्याकडे असेल तर खरेदी करण्यापूर्वी घरामध्ये साहित्य आपल्याकडे अधिक काय आहे हे तपासून बघणं हे सुद्धा तेवढंच गरजेचं आहे. म्हणजे महिन्याला जर 5 किलो एखादी गोष्ट लागत असेल आणि जर ती या महिन्यात खूप जास्त उरली असेल तर मग ती नाही मागवायची वगैरे, असं हे सगळं नियोजन आपण नक्कीच आपल्या घरातल्या या वाणी सामानासाठी किंवा तुमचं जिन्नस जे काय असेल त्याच्यासाठी आपण नक्कीच करतो. आणि या गृहिणी करतही असतात, बरेच जण हे करतात. त्यामुळे ह्या एका गोष्टीतून आपण नक्कीच अन्नाची नासाडी कमी करू शकतो. तुम्ही आपल्याकडे आपण नेहमीच म्हणतो की ताटामध्ये आपल्याला जेवढं हवं आहे तेवढंच तुम्ही घ्या, म्हणजे ताटात अन्न उरणार नाही. पण हे कटाक्षाने पाळणं अत्यंत गरजेचं आहे. बरेचदा आपण बाहेर जेवायला जातो तेव्हा आपल्याला त्या अन्नपदार्थाची चव माहिती नसते, त्या अशा वेळी तो पदार्थ कमी घेणं, त्याची चव आधी बघणं आणि मग आपण तो खाऊ शकतो की नाही यानुसार आपण जर अन्नामध्ये आपल्या ताटामध्ये छान तसं त्या पद्धतीने अन्न घेतलं तर अर्थात ते अन्न उरणार नाही आणि मग योग्य पद्धतीने आपण ते खाऊसुद्धा शकतो. त्याच्यानंतर महत्त्वाची गोष्ट म्हणजे योग्य साठवणूक. मी सईची टीप जी सांगितली ती या उद्देशाने सुद्धा होती की आपल्या घरामध्ये जे अन्न आपण आणतो तर त्याची कुठल्या प्रकारे आपण साठवणूक करतोय, ते कुठल्या डब्यात ठेवतोय, भाजीपाला असतील फळं जी लवकर खराब होतात ती आपण कुठल्या पद्धतीने ठेवतोय किंवा त्याचा वापर आपण कसा करतोय, कधी करतोय, या सगळ्या गोष्टी लक्षात घेणं खूप गरजेचं आहे. जेणेकरून नक्कीच आपण अन्नाचं जो अन्न वाया जातंय ते आपल्या घरगुती बेसिसवर तरी नक्कीच ते थांबवू शकतो. त्यामुळे अशा काही गोष्टी आहेत जसं रिड्यूस करणं. तर पुन्हा अन्नाचा आपण त्या वापर करू शकतो का, तर नक्कीच करू शकतो. काही जणांनी मला फोन केले ते कसे त्या अन्नाचा परत वापर करतात ते मी तुम्हाला सांगणार आहे पण या छानशा गाण्यानंतर.

श्रद्धा मनस्पर्शी आपला कार्यक्रम सुरू आहे आणि आजचा दिवस आहे अन्न नासाडी किंवा त्याचं कचऱ्याचं व्यवस्थापन कसं करायचं त्याविषयी विचार करण्याचा आजचा दिवस आहे. तर मी मगाशी म्हटलं तसं की आपण अन्न आपल्या घरगुती पद्धतीने म्हणजे आपल्या घरामध्ये त्याची नासाडी होणार नाही याची आपण अगदी काळजी घेत असतो, मग त्याच्यामध्ये कमी करणं, अन्न घेतानाच ते कमी करणं. दुसरा म्हणजे त्याचा पुन्हा वापर करणं. आणि मी मगाशी म्हटलं तसं की फोडणीचा भात असेल, फोडणीची पोळी, त्याचा आपण राहिलेल्या अन्नाचा त्याचा आपण वापर करून नवीन काहीतरी रेसिपी आपण शोधतो. प्रज्ञा वनारस यांनी सांगितलं की त्यांची आजी वरणफळ हा एक पदार्थ बनवायची, उरलेली आमटी असेल त्याच्यापासून, किंवा जर भाजी उरली तर त्याचं एस्पेशली म्हणजे आपल्या पालेभाज्या उरल्या तर त्याचं पराठे आपण करू शकतो, किंवा बटाट्याची भाजी उरली तर बटाट्याचे पराठे करू शकतो. त्याच्यानंतर शुभांगी कारेगर यांनी फोन केला होता, त्यांनी सांगितलं की कोबीची भाजी उरली की त्यांच्याकडे एक विशिष्ट पद्धतीचं भानूळ हा एक पदार्थ केला जातो, किंवा भाताची झिरडी आपण करू शकतो. म्हणजे अशा विविध पद्धतीने तोच पदार्थ आपण नाविन्यपूर्ण पद्धतीने त्याच्यामध्ये अजून काय वेगळं करता येईल ह्याला, आणि आपल्याला अजून छान क्रिएटिव्हिटीसुद्धा त्याच्यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची दाखवता येऊ शकते. म्हणजे खिचडी बनवणं असेल किंवा उरलेल्या पोळ्यांचा आपण चुरमा बनवू शकतो, त्याच पद्धतीने आपण स्टॉकसुद्धा तयार करू शकतो. म्हणजे उरलेल्या साली असतील देठांपासून, व्हेजिटेबल त्यांचे राहिले असतील काही, आपण व्हेजिटेबल्स म्हणजे आपण भाज्या निवडतो त्याच्यानंतर त्यांचे काही सालं किंवा काही राहिलं असेल तर त्याच्यापासून आपण तो स्टॉक म्हणजे पाण्यामध्ये ते घालायचं, उकळवायचं आणि तो स्टॉक आपण सुपामध्ये वगैरे वापरू शकतो. त्याच्यानंतर जुनं ब्रेड तुमच्याकडे राहिला असेल, शिळा असेल, म्हणजे जो अगदी खराब नाही झाला आहे पण 2-3 दिवसाचा आहे, तर त्याच्यापासून आपण ब्रेड क्रम्स वगैरे यासारखे पदार्थसुद्धा बनवू शकतो. त्यामुळे पुन्हा आपण कसा वापर करायचा आहे आपल्या गृहिणींना विविध पद्धतीने नक्कीच त्याच्याबद्दल माहिती आहे. पण अगदी जर अन्न खराब झालं तर आपण ते रिसायकल सुद्धा करू शकतो. तर ते कसं करू शकतो तेही आपल्याला थोडंसं त्याबाबतीत, की घरीसुद्धा आपण कंपोस्टिंग करू शकतो. वेगवेगळे अन्नपदार्थ फळांच्या साली असतील तर कुंड्यांमध्ये आपण सेंद्रिय खत त्याचं नक्की बनवू शकतो. अन्नाचा पुनर्वापर जर आपण केला तर कचराही कमी होतो आणि जमिनीमध्ये त्याचं पोषक घटकसुद्धा ते जमिनीला मिळू शकतात. त्यामुळे अशा पद्धतीने जर आपण अन्न नासाडी आपल्या पद्धतीने, आता ह्या सगळ्या प्रोसेस ज्या आहेत त्या सगळ्यामध्ये तर आपण नक्कीच तिकडे जाऊन काही सहभागी होणं शक्य नाही आहे, पण घरगुती पद्धती किंवा घरगुती लेवलवर आपण नक्कीच या सगळ्या पद्धतीने अन्न नासाडी कमी करू शकतो. आणि 100% आपण ती करण्याचा प्रयत्न करतच असतो, ती अशीच करत राहूया, कारण या सगळ्याचा कुठे ना कुठे खूप मोठ्या स्तरावर सुद्धा परिणाम होतोय. इथेच मी आपला कार्यक्रम थांबवते आहे मनस्पर्शी. 11 वाजता कस्टमाइज स्पॉन्सर्ड प्रोग्राम असणार आहे तन्वी हर्बलचा, तो असेल 5 मिनिटाचा आणि 11:05 आपण पुन्हा भेटणारच आहोत युवा तरंग या आपल्या कार्यक्रमामध्ये. त्यामुळे कुठेही जाऊ नका, ऐकत रहा 100.1 MHz आकाशवाणी मुंबई केंद्राची FM गोल्ड वाहिनी.

0: मंडळी, ठीक 11 वाजता आपण ऐकणार आहोत कस्टमाइज स्पॉन्सर्ड प्रोग्राम तन्वी हर्बल्सचा, आणि 11:05 वाजता आपण पुन्हा भेटणार आहोत युवा तरंग या आपल्या कार्यक्रमामध्ये. तुम्ही ऐकत आहात FM गोल्ड चॅनल.
1: जाहीर सूचना: या कार्यक्रमात तज्ज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. आकाशवाणी तज्ज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असे नाही. धन्यवाद. या

0: कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत तन्वी हर्बल्स तन्वीशता टॅब्लेट्स. आता आपण ऐकणार आहोत प्रायोजित कार्यक्रम तन्वीशता आरोग्य सल्ला. आज आपल्याला आरोग्य सल्ला देणार आहेत तन्वी संचालिका डॉक्टर मेधा मेहेंदळे.
1: नमस्कार श्रोते हो, मी तन्वी संचालिका डॉक्टर मेधा मेहेंदळे आपलं मनापासून स्वागत करते. निरोगी राहण्यासाठी, तेजस्वी त्वचा, दाट केस, शक्तीस्फूर्तीसाठी रोज घ्या बेस्ट टॉनिक 2 तन्वीशता टॅब्लेट्स. खाणं नीट तर आरोग्य नीट, म्हणून तर तेलातुपाचं योग्य वंगणही आहारात हवं. गॅसेस, अंगदुखीचा त्रास होऊ नये म्हणून रोज घ्या डायजेस्टिव्ह वातशांती टॅब्लेट्स. सतत सर्दी कफाचा त्रास असेल तर जेवण झाल्यावर फळं खाऊ नका. संध्याकाळी फळं खा आणि सर्दी घसादुखी असेल तर संथ कफ आणि खोकला आणि घुरण्यावर घ्या तन्वी ज्येष्ठा टॅब्लेट्स. वाढीच्या वयात मुलांना पोळी भाजी आमटी भात असं पौष्टिक घरगुती जेवण द्या. मुलांचे मित्र बना आणि त्यांना द्या अश्वयष्टी टॅब्लेट आणि स्टुडंट्स टॉनिक ओजसा टॅब्लेट. सुडौल बांध्यासाठी रोज घरचा केर काढला, लादी पुसली, खाली बसून मांडी घालून जेवायला बसलं तरी पुरेस आहे. सोबत फिटनेससाठी रोज घ्या स्वीट स्लिम टॅब्लेट. एखादा तरी सोन्याचा दागिना अंगावर जरूर घाला आणि त्वचेला द्या सोन्याची झळाळी. त्याबरोबर रोज घ्या जनरल टॉनिक शतजीवंती टॅब्लेट. च्यवनप्राशचा आगळं वेगळं रूप म्हणजे नैसर्गिक हर्बल तन्वी प्राशम. पाण्यात घालून रोज हर्बल कोल्ड्रिंक तन्वी प्राशम प्या आणि फिट राहा. फिशर स्पाईसचा त्रास असणाऱ्यांनी रोज सुरणाची भाजी खा, भरपूर पाणी प्या आणि रोज घ्या तन्वी त्रिफळासत्व आणि तन्वी ज्येष्ठा टॅब्लेट. आपल्या मुलांना जेवण नीट चावून खायला शिकवा. नुसतं अन्न गिळलं तर आतड्यात कुजून जंतांचा त्रास होतो. त्यासाठी रोज रात्री घ्या तन्वीची वर्मेक्स टॅब्लेट. बॉडी शेपअप करायला आणि अंगदुखी गुडघेदुखीवर केतकी आणि तन्वी तिला पेन ऑइलचा मसाज करा. सकाळी उठल्यावर गोड टूथपेस्ट ऐवजी चिमूटभर धवलदंती पावडरने ब्रश करा आणि दातांचं आरोग्य उत्तम ठेवा. केसांचं आरोग्य उत्तम ठेवायचंय, मग पौष्टिक आहार, शांत झोप, आनंदी मन हवं. तन्वी शता तन्वी प्राशम घ्या आणि सोबत केस धुवायला वापरा तन्वी अँटी डँड्रफ हेअर वॉश लोशन आणि बघा केसांचं आरोग्य कसं उत्तम राहतं. केसांच्या उत्तम आरोग्यासाठी रोज केशबला तेल लावा आणि आठवड्यातनं एकदा जास्वंद जॉय पावडरचा आणि कोंडा असेल तर डँड्रफेंट पावडरचा लेप लावा. केस गळणं, केस पिकणं यावर रोज घ्या तन्वी शता तन्वी प्राशम. केसांना लावा केशकल्पिनीचा लेप आणि केशकीर्ती लोशनने केस धुवा. आपला चेहरा असतो आपल्या सौंदर्याचा आरसा, याचं जतन करण्यासाठी रोज लावा तन्वी स्किन क्रीम आणि चेहरा ताजा तवाना टवटवीत ठेवा. गालावर गुलाब फुलण्यासाठी रोज घ्या तन्वी गोरेक्स टॅब्लेट आणि पिंपल्स रुक्षतेवर निस्तेज त्वचेला तन्वी स्किन लोशन लावून चेहरा तेजस्वी ठेवा. त्वचेचं काळवंडण्यापासून संरक्षण करायचं असेल तर रोज लावा सुगंधी तन्वी गंधा फेस पावडर आणि चेहऱ्याचं सौंदर्य खुलवा. अंडर आय सर्कल्स तळपायाच्या 10 तन्वी सॉफ्ट घृत क्रीमचा मसाज करा आणि चेहरा त्वचा बनवा रेशम रेशम. पायाच्या भेगा, खाज, काळे डाग, अलर्जीवर उपटन जॉय लोशनने त्वचा धुवा, त्वचा निरोगी तेजस्वी बनवा. उज्ज्वल नितळ मुलायम त्वचेसाठी रोज तन्वी शता तन्वी प्राशम घ्या आणि रोज पपई जॉय लोशनने चेहरा धुवा आणि आकर्षक दिसा. वृक्ष निस्तेज अलर्जिक त्वचा असेल तर कुकुंबर जॉय लोशनने चेहरा धुवा आणि चेहरा बनवा सॉफ्ट सॉफ्ट. पिंपल्स काळ्या डागांवर पिंपल टोन पावडरचा लेप लावा. काळवणलेल्या त्वचेला कनका लेप लावून उज्ज्वल बनवा आणि सोबत घ्या तन्वी शता आणि तन्वी प्राशम. कापणे भाजणे जखमेवर लिप बाम किशन मलम लावून त्वचा तेजस्वी ठेवा आणि डोकेदुखी गुडघेदुखीवर तन्वी ऑइनमेंट लावा. त्वचा नितळ मृदू मुलायम राहण्यासाठी वृक्ष निस्तेज त्वचेला केसांना लावा अलोवेरा जॉय पावडरचा लेप. डॉक्टर पुष्कराज, डॉक्टर मानसी, डॉक्टर रुचा हे तन्वी संचालक आणि सर्व तन्वी पॅनल डॉक्टर्स घंटाळी ठाणे आणि दादर इथल्या तन्वी हर्बल क्लिनिकमध्ये रोज फ्री चेकअपसाठी हजर असतात. तेव्हा तुमच्या कुठल्याही आरोग्य समस्येवर आजच आपल्या तन्वी डॉक्टरांचा मोफत सल्ला घ्या. न चुकता तन्वी पुस्तिका वाचा जी मोफत आहे आणि त्याचबरोबरीने सर्व तन्वी प्रॉडक्ट्स केमिस्टकडे उपलब्ध आहेत. ऑनलाईन सुद्धा www.tanviherbals.com वर तुम्ही खरेदी करू शकता.
0: तन्वी हर्बल क्लिनिक, रोज फ्री चेकअप. डॉक्टर मानसी तन्वी क्लिनिक 9833683021. डॉक्टर रुचाज तन्वी क्लिनिक 9082911530. तन्वी दादर क्लिनिक 9833683621. तन्वी हर्बल्स ऑफिस 9820075813. या कार्यक्रमाचे प्रायोजक होते तन्वी हर्बल्स तन्वीशता टॅब्लेट्स.

0: FM Gold, खरा सोना।
1: नमस्कार मंडळी, तुम्ही ऐकत आहात 100.1 मेगाहर्ज आकाशवाणी मुंबई केंद्राची FM गोल्ड वाहिनी। आताच तुम्ही कस्टमाइज स्पॉन्सर्ड प्रोग्राम तन्वी हर्बलचा तो ऐकलात आणि आता आपला युवा तरंग हा कार्यक्रम सुरू झालेला आहे। मी ममता बर्वे तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आपल्या या कार्यक्रमामध्ये। मंडळी, आजचा दिवस आहे तो खास आहे कशासाठी? खास असं मी म्हणणार नाही, पण आजचा दिवस आहे जनजागृती करण्यासाठी कशाबद्दल किंवा काळजी घेण्यासाठी? कशाची काळजी? तर आपल्या हृदयाची काळजी, कारण बऱ्याचशा गोष्टी आपल्या मानवी शरीरातल्या या हृदयाशी निगडीत असतात। कारण आज आहे वर्ल्ड हार्ट डे, म्हणजे हृदय दिवस आहे। एकूणच आपल्या आरोग्याविषयी आणि हृदयाच्या आरोग्याविषयी जागरूकता निर्माण करणं आणि हृदयविकारांपासून आपण कसा स्वतःचा बचाव करू शकतो, त्याच्यासाठी काही टेक्निक्स आहेत का, किंवा आपल्याला हृदयविकार झाल्यानंतर आपण काय काळजी घेतली पाहिजे, या सगळ्या गोष्टीची माहिती देण्यासाठी, जागरूकता निर्माण करण्यासाठी हा आजचा दिवस साजरा केला जातो। मंडळी, आपली तरुण जी मित्रमंडळी आहेत, आज त्यांच्यासमोरची आव्हानं खूप वेगळी आहेत, कारण सोशल मीडिया आहे, त्यानंतर AI आलेलं आहे, त्यामुळे कुठेतरी एक भीती मनात निर्माण झालेली असते की आम्ही आज जो काम करतोय किंवा आम्ही ज्या प्रोफाईलवर आज काम करतोय ते कुठेतरी नंतर राहणार नाही की काय, आपली नोकरी धोक्यात येईल की काय, असे अनेक ताणतणाव सध्या आपल्या तरुण मित्रमंडळींना आहेत। त्याच पद्धतीने सोशल मीडियाचं जेव्हा आपण म्हणतो किंवा इंटरनेटच्या माध्यमातून विविध प्रकारची माहिती आपल्यापर्यंत पोचते, मग त्यातली कुठली माहिती योग्य आहे ती शोधून काढण्याचं सुद्धा एक मोठं आव्हान यांच्यासमोर आहे। एक कुठेतरी सतत तुलना एकमेकांशी केली जाते की अरे यांचं असं आहे त्यांचं आहे। पूर्वी काय व्हायचं की आपल्याला काही कळायचं नाही कुठे काय चाललंय, पण आता अतिशय माहिती एका क्लिकवर आपल्याला मिळू शकते। मग असं असताना एखादा तुमचा मित्र कुठे कुठल्या पोस्टवर आहे किंवा तो कुठे फिरतोय, त्याच्या आयुष्यात काय घडतंय, आणि मग ते काहीतरी एक छान आहे, हॅपनिंग आहे, मग आपल्या आयुष्यात असं का घडत नाही, हे कुठेतरी एक कंपॅरिझन सतत होत राहते आणि उगाच एक मानसिक तणाव त्यामुळे निर्माण होत असतो। मोबाईलचा सुद्धा अतिवापर सध्या वाढलेला आहे, त्यामुळे एक स्वतःसाठी म्हणून जी वेळ देणं गरजेचं आहे, स्वतःच्या फिटनेसकडे बघणं गरजेचं आहे, ते कुठेतरी कमी व्हायला लागलंय। पण हे मी बोलत असताना दुसऱ्या बाजूने असंही दिसून येतं की ही तरुण मंडळी फिटनेसच्या बाबतीत सुद्धा काही तरुण मंडळी खूप जागरूक आहेत, आणि ते राहणं सध्या खूप गरजेचं आहे। नाहीतर हे सगळं जे यंत्र किंवा चक्र आपल्या मानवी देहाचं चाललेलं आहे ते या हृदयाशी निगडीत आहे, आणि त्याचं जेव्हा ते गणित आपल्याला कळेल हृदयाचं, तेव्हा आपलं शरीर छान राहणार आहे। तर आज आपण त्याच्याविषयी बोलूया, हृदयाविषयी थोडंसं बोलूया आपल्या युवा तरंग या कार्यक्रमामध्ये। कुठेही जाऊ नका, ऐकत रहा 100.1 मेगाहर्ट्झ आकाशवाणी मुंबई केंद्राची FM गोल्ड वाहिनी।

नमस्कार, मी सिद्धार्थ जाधव। आपण ऐकताय मराठी गाणी आणि कलाकारांची भेट घडवणारी आपली वाहिनी 100.1 MHz FM गोल्ड।

0: ऐकत रहा एफएम गोल्ड वर।
1: मंडळी, युवा तरंग आपला कार्यक्रम सुरू आहे आणि आज इंटरनॅशनल हार्ट डे म्हणजे हृदय दिवस आज साजरा केला जातो। तर आपल्या हृदयाविषयी ना एवढ्या इंटरेस्टिंग अशा फॅक्ट्स आहेत की हृदय हे नक्की कधीपासून धडधडायला लागतं, तर अगदी गर्भधारणा झाल्यानंतर बाळाच्या हृदयाचे जे ठोके असतात ना, ते 5व्या ते 6व्या आठवड्याच्या आसपास ते सुरू होतात। म्हणजे मंडळी, किती आधीपासून बघा, आई आपलं हृदय धडधडत आहे, म्हणजे जन्म झाल्यापासून असं म्हणायलाच नको, आधीपासूनच ते धडधडत आहे, ते अगदी मृत्यू होईपर्यंत आपल्या हृदयाचे हे ठोके चालू असतात। आपल्या हृदयामध्ये 4 चेंबर असतात आणि वॉल्स असतात, त्या वॉल्सही उघडतात ते बंद होतात आणि हृदयाच्या ठोक्यांचासुद्धा आपल्याला आवाज येतो। 1 मिनिटामध्ये 72 वेळा हृदयाचे ठोके साधारणपणे होत असतात आणि असं पाहायला गेलं तर आपलं रोजचं जीवन जगताना दिवसामध्ये 1 लाखापेक्षा अधिक वेळा आपल्या या हृदयाचे ठोके होत असतात। मंडळी, आपण किती रोजची कामं करतो ना, कुठे आपलं लक्ष आहे हो आपल्या हृदयाकडे, विचारात आपलं पंप करतं आहे आणि काम करतं आहे त्याचं आणि म्हणूनच आजचा दिवस आपल्याला सांगतो आहे की जरा 2 मिनटं थांबा, तुमच्या धावपळीच्या आयुष्यातनं थोडासा वेळ काढा, ताणतणावाला जरा दूर करा आणि हे हृदय बघा तुमच्यासाठी किती मोठं काम करत आहे, त्याच्याकडे लक्ष द्या। आपण जेव्हा आपलं हे हृदय चालू असतं तेव्हा 1 मिनिटात 5 ते 3 लिटरपर्यंत जे आपलं रक्त आहे ते पूर्ण शरीरापर्यंत पोहोचत असतं। दिवसामधनं 7500 लिटरपेक्षा जास्त रक्त तुमच्या हृदयाद्वारे पंप केलं जातं, म्हणजे आपल्या शरीरापर्यंत पोहोचवलं जातं आणि यामुळेच आपले जे बाकीचे अवयव आहेत ते चांगल्या पद्धतीने कार्य करू शकतात। पंप केल्या जात असलेल्या रक्तामध्ये पोषक तत्व असतात, ऑक्सिजन असतो, तो त्या प्रत्येक सेलकडे, आपल्या ज्या पेशी आहेत त्या प्रत्येक पेशीकडे तो पाठवला जातो आणि त्यामुळे आपल्याला जे ताजंतवानं वाटतं किंवा चांगलं आपण खाल्ल्यानंतर एक आपल्याला फ्रेश वाटतं, हे त्याचंच कारण आहे की हृदय सतत आपलं काम करतं आणि त्याचं काम केल्यामुळेच आपल्याला फ्रेशनेस जो आपण म्हणतो, कारण हे रक्त जर प्रत्येक पेशीपर्यंत अवयवापर्यंत नीट पोहोचलं नाही तर कुठलाही अवयव कुठलीही पेशी चांगल्या पद्धतीने कार्य करू शकणार नाही। त्यामुळे अतिशय महत्त्वाचा असा हा अवयव आपल्या शरीरातला तो म्हणजे हृदय, त्याच्याविषयी आपण नक्कीच बोलणार आहोत अजूनसुद्धा युवा तरंग या आपल्या कार्यक्रमामध्ये।

खरंच मंडळी, आपल्या मनामध्ये काय चाललेलं असतं हे आपण कुठेतरी व्यक्त करणं, कोणाला तरी सांगणं हे अत्यंत गरजेचं आहे. कारण काय होतं, जर आपण नाही सांगितलं तर तो ताण किंवा आपण कोणाशी बोलायचं किंवा आपल्या मनातले विचार अजून वाढत जातात आणि मग तो ताण सगळा जो येतो ना आपल्या मेंदू किंवा आपल्या विचारांचा, तो सगळा आपला हृदय झेलत असतं. आणि अतिशय महत्त्वाचा असा हा अवयव आहे हृदय, ज्याच्याविषयी आज आपण बोलतो आहे. कारण आज आहे इंटरनॅशनल हार्ट डे, म्हणजे हृदय दिवस आज आहे, जागतिक हृदय दिवस. आणि जेव्हा आपण म्हणतो हृदय हे अत्यंत महत्त्वाचा अवयव आहे, तेव्हा तो दानसुद्धा आपण करू शकतो, हृदयाचं दान. कारण जर हृदय शरीरापासून वेगळं केलं तर शरीराचं कार्य थांबतं, पण तुमचं हृदय जे आहे त्याचं कार्य मात्र तुम्ही ठेवू शकता, जसं आहे तसं.

त्यामुळे जर दान करायचं असेल तर ते शरीरातनं बाहेर काढल्यानंतर व्यवस्थित वेगळ्या अशा तापमानामध्ये, थंड तापमानात, द्रावणामध्ये 4 ते 6 तास जिवंत किंवा कार्यक्षम ठेवता येतं. कारण सगळ्यात जास्त संख्या आपण जर बघितली, मृत्यूदर बघितला, तर तो हार्ट अटॅकमुळे होण्याचा संभव आहे असं संशोधन किंवा असं दिसण्यात आलेलं आहे. हसणं हे हृदयासाठी चांगलं असतं असंही संशोधन करण्यात आलेलं आहे की हृदयाला चांगलं ठेवायचं असेल तर आपण वेगवेगळे प्रयत्न करतच असतो. पण जर तुम्हाला ते छान ठेवायचं असेल तर एक अभ्यास करण्यात आला आणि त्याच्यानुसार हसल्यामुळे शरीरातला रक्तप्रवाह 20% वाढतो, तणाव कमी होतो आणि रोगप्रतिकारक शक्तीसुद्धा त्यामुळे वाढते. त्यामुळे हसणं हे सुद्धा खूप गरजेचं आहे. मी मगाशी म्हटलं, जेव्हा आपण ताणतणाव कमी करण्याचा प्रयत्न करत असतो तेव्हाच आपण कुठेतरी एक सकारात्मक बाजूला कलतो आणि नंतर हळूहळू प्रयत्न करतो की आपल्यावर जी काही पुढे आव्हानं आहेत, अडचणी आहेत, त्याच्यातनं आपण मार्ग काढतो आणि आपला जो मूड असतो तो अगदीच खराब झालेला असतो तो चांगला करण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे असं वातावरण जर आपल्या आजूबाजूला आपण ठेवलं किंवा असे आपले काही मित्रमंडळी असतील ज्यांच्यासमोर आपण व्यक्त होऊ शकलो, आपल्या मनातली सुखदुःख वाटू शकलो, तर नक्कीच कुठेतरी आपल्याला हे हृदयावर जर टेन्शन येतं किंवा त्याचं हृदयावर जो परिणाम होतो तो आपण नक्कीच कमी करू शकतो. अजून आपण काय काय करू शकतो याविषयी आपण बोलणार आहोत युवा तरंग या कार्यक्रमामध्ये. हृदय दिवस आहे त्यानिमित्ताने आपण हृदयाविषयी बोलतोय. प्रज्ञा वनारस यांचा फोन आला होता आणि त्यांनी मला सांगितलं की तुम्ही जी काही माहिती देताय त्याच्यामुळे मी आत्ता, त्या म्हणाल्या की अगदी सजग झाले आणि मी माझ्या हृदयाविषयीच विचार करायला लागले की खरंच आपण किती गृहित धरतोय आपल्या हृदयाला. तर आपण गृहित खरंच नको धरूया कुठल्याही आपल्या शारीरिक गोष्टींना, कारण शरीर चांगलं आहे तोपर्यंत आपण खूप काही गोष्टी करू शकतो चांगल्या चांगल्या, पण ते चांगलं ठेवण्याचा नक्कीच आपण प्रयत्न करूया. याविषयी आपण बोलूच या युवा तरंग आपल्या कार्यक्रमात छान छान गाण्यांच्या सोबतीने.

मंडळी युवा तरंग हा आपला कार्यक्रम सुरू आहे आणि आज जागतिक हृदय दिवस आहे त्यानिमित्ताने आपण त्याच्याविषयी बोलतोय. तर या दिवसाचा मुख्य उद्देशच हा आहे की आपल्या लक्ष आपल्याकडे स्वतःकडे केंद्रित करणं, आपली जीवनशैली बरोबर आहे की नाही, आपलं आरोग्य किंवा आहार बरोबर आहे की नाही, ताणतणाव किती आहे आणि त्याच्यामुळे आपल्या हृदयावर काही परिणाम होतोय का आणि हे आपण कसं कमी करू शकतो याचा विचार करण्यासाठी हा आजचा दिवस आहे आणि हा त्याचा मुख्य उद्देश आहे. आता वैज्ञानिक जे आहेत किंवा संशोधन करणारी जे ही मंडळी आहेत, डॉक्टर्स आहेत, तर त्यांनीही असं सांगितलेलं आहे की तणाव आणि चिंता ही हृदयाच्या आजाराची अप्रत्यक्ष काही कारणं आहेत. त्यामुळे मनाला शांत करण्याबरोबरच हृदयाचं संरक्षण करण्यासाठी त्यांनी काही असे उपाय सांगितलेले आहेत या डॉक्टर्सनी की एक म्हणजे तुम्हाला जर हृदयाला चांगलं ठेवायचं असेल, अप्रत्यक्षरित्या आपण ज्या ताणतणावामुळे आपलं हृदय इफेक्ट होतं आहे त्याच्यावर परिणाम होतो आहे, तर आपण काय करू शकतो, तर माइंडफुलनेस हा जो एक प्रकार आहे की आपण आत्ता कुठे आहोत तिथे लक्ष देणं. मुळात आपण खूप ताणतणाव खूप विचार करतो आहे का, भविष्यामधल्या गोष्टींची चिंता करतो आहे का, तर असं न करता आपण जरा 2 मिनटं थांबूया, खोल श्वास घेऊया. हा एक सगळ्यात सोपा उपाय त्यांनी सांगितलेला आहे की आपण चिंता करत असाल तर श्वास हळू किंवा जोरजोरात होत असतो आणि त्यामुळे हृदयाचे ठोके, ब्लड प्रेशर हे वाढत असतं. त्यामुळे सावकाश सावकाश आपण श्वास घ्यायला पाहिजे. रेस्ट अँड डायजेस्ट, आपण काय रिस्पॉन्स होते, काय प्रक्रिया होते यासाठी आपण हे बघणं गरजेचं आहे. अगदी आरामात बसून आपण डोळे बंद केलं आणि जर श्वास घेतला तर आपल्या लक्षात येईल की आपण हळूहळू का होईना आत्ताचा जो आजूबाजूला जी वेळ आहे तिकडे आपण येतो. कारण बरेचदा आपण असतो वर्तमानात पण विचार करत असतो भविष्याचा किंवा भूतकाळाचा. तेव्हा जर एक आपण 2 मिनटं डोळे बंद करून श्वास घेतला तर आपल्या लक्षात येईल की खूप काही आपल्या हातातनं निसटलेलं नाही आहे. बऱ्याचशा गोष्टी आपण आपल्या पद्धतीने किंवा जसं जमेल तसं आपण त्या नक्की करू शकतो. बरेचदा असं होतं की आपल्याला काही गोष्टी दिसत असतात किंवा आपलं शरीर आपल्याशी खूप छान बोलत असतं पण खूप कामाचा प्रेशर असतं किंवा काहीतरी घरामध्ये कार्य असतात, फंक्शन्स असतात, त्याच्यामुळे आपण तिथे लक्ष देत नाही. गृहिणींचं तर हे बरेचदा असं होतं की शरीर सांगतंय की अरे पाय दुखतोय, हात दुखतोय, काहीतरी होतंय, पण ते पुढे आपण ढकलत राहतो. तर तसं न करता योग्य वेळी जर आपण सगळी चेकअप्स करून घेतली तर नक्कीच आपल्याला ह्या हृदयविकार होण्यापासून आपण नक्कीच वाचवू शकतो. अगदी साधं म्हणजे माइंडफुल वॉक करणं म्हणजे काय, की तुम्ही जिकडे आहात तिकडे उगाच धडपडत धावून बिवून न करता शांतपणे सुद्धा तुम्ही 10 ते 15 मिनटं चाललात तर पायांची लय असते, जमिनीवर पायाचा जो स्पर्श होतो त्याचा अनुभव घ्या, आजूबाजूच्या आवाजांवर लक्ष आपण केंद्रित करू शकतो. जर मन इकडे तिकडे आपलं भटकायला लागलं तर पुन्हा एकदा आपण आपल्या या लयीवर लक्ष केंद्रित केलं तर ते सुद्धा आपल्यासाठी आपल्या हृदयासाठी खूपच उपयोगी होऊ शकतं. त्यामुळे अशा या साध्या साध्या गोष्टी आहेत ज्या आपण करू शकतो. बरेच जण मेडिटेशन सुद्धा करतात, ध्यान लावू शकतो, त्याने सुद्धा आपल्या या शरीरातला मुळात आधी जो ताण हा जो प्रकार आहे तो कमी होतो आणि मग अर्थातच त्याच्यामुळे हृदयावर होणारा जो परिणाम आहे तो सुद्धा कमी होईल. विश्वास नांदगावकर यांचा फोन आला होता, त्यांनी असं सांगितलं की मला जर कधी असं ताण आलं तर मी माझ्या बालपणीच्या गोष्टी त्यांचा नक्की विचार करतो कारण त्या सगळ्यात आनंद देणाऱ्या माझ्या अशा गोष्टी आहेत, आठवणी आहेत, त्यांचा मी विचार करतो म्हणजे जे काही आत्ता मला ताण आलेलं आहे ते नक्कीच निघून जातो. असंच आपण बोलूया हृदय आज दिवस आहे जागतिक हृदय दिवस, त्याच्याविषयी छान गाण्यांच्या सोबतीने. त्यामुळे कुठेही जाऊ नका, ऐकत रहा FM गोल्ड चॅनल.

बरेच श्रोते फोन करत आहेत आणि त्यांचेही काही अनुभव सांगत आहेत. एकूणच हृदयाविषयी आपण बोलतो तेव्हा एक महत्त्वाचं असतं, मी मगाशी म्हटलं तसं, की आपण शरीराचं थोडं ऐकणं हे सुद्धा महत्त्वाचं आहे. तर ही जी डॉक्टर मंडळी आहे त्यांनी काय सांगितलं आहे की जर तुमचं शरीर तुम्हाला सांगते की बाबा तू थकतोयस खूप किंवा तुला जर दम लागतोय, खूप चालून गेल्यानंतर छाती जड होतीये, किंवा श्वास घ्यायला त्रास होत असेल, कुठलाही एखादा व्यायामाचा प्रकार केल्यानंतर जर खूप थकवा येत असेल, चक्कर होत असेल, उलटी, पोटाच्या काही समस्या सतत तुम्हाला उद्भवत असतील, तर ह्या सगळ्याकडे आपण दुर्लक्ष न करता योग्य वेळी डॉक्टरांकडे जाणं आणि त्याचे उपचार घेणं अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळे हा तर एक महत्त्वाचा भाग आहेच की शरीराकडे आपण दुर्लक्ष नको करूया आणि जिथे जिथे आपल्याला वाटतंय की डॉक्टरकडे जाऊया किंवा काही त्यांचा सल्ला घेऊया तेव्हा तो घेणंसुद्धा गरजेचं आहे. आणि त्याचबरोबर आपले आवडते जे छंद असतील ते आपण जोपासले पाहिजेत, किंवा आपण आपला वेळ छान जे आपल्या गोष्टी आवडतात तिथे जर आपण गुंतवलं, आपलं मन गुंतवलं, योग्य अशी जीवनशैली जर आपण ठेवली आणि तुलना कुणाशीही न करता आपण जर कृतज्ञता मनामध्ये ठेवली, समाधान ठेवलं, तर मला असं वाटतं की कुठल्याही प्रकारचा ताण आपल्यापर्यंत पोचणार नाही. कारण बरेचदा आपण असं बोलतानाही म्हणतो बघा की हृदय पिळवटलं किंवा हृदयावर मी माझ्या दगड ठेवला, तसंच त्या पद्धतीनेच आपण असंही म्हणतो की जेव्हा आपण दुसऱ्याविषयी विचार करतो तेव्हा त्याच्याकडे काहीतरी खूप माझ्यापेक्षा असतंय, त्याच्यापेक्षा अशा लोकांकडे बघावं जिकडे आपण म्हणतो ना की जिथे बघितल्यानंतर आपल्या लक्षात की माझ्याकडे खूप काही जास्त आहे, हे जेव्हा आपल्यामध्ये समाधान निर्माण होईल तेव्हा नक्कीच आपण कुठेतरी शांत होऊ आणि मग या हृदयावर येणारं हे प्रेशरसुद्धा कमी होईल आणि नक्कीच आपण या हृदयाला आपल्या खूप छान असं ठेवू शकू, कारण अतिशय महत्त्वाचा असलेला हा आपला अवयव आहे शरीरातला. मगाशीच मी सांगितलं त्याप्रमाणे इथेच मी युवा तरंग हा आपला कार्यक्रम थांबवते आहे. रंजक सफर या कार्यक्रमात अर्थात आपण पुन्हा भेटणारच आहोत, त्यामुळे कुठेही जाऊ नका, ऐकत रहा FM गोल्ड चॅनल.

0: FM Gold, खरा सोना।
1: नमस्कार श्रोत्या, तुम्ही ऐकत आहात 100.1 मेगाहर्ट्झ आकाशवाणी मुंबई केंद्राची FM गोल्ड वाहिनी। मी ममता बर्वे तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते रंजक सफर या आपल्या कार्यक्रमामध्ये। हा चॅनल तुम्ही न्यूज ऑन AIR ॲप यावर सुद्धा ऐकू शकता। मंडळी, आपल्या शहरांमध्ये विविध ठिकाणी आपण म्हणतो की ट्रॅफिक झाला आणि त्याच्यामुळे आपण पोहोचू शकलो नाही, आणि म्हणजे गाड्यांचं प्रमाण वाढलेलं आहे आणि इथे सुद्धा ट्रॅफिक होतो, तसा अंतराळात सुद्धा ट्रॅफिक होत असेल का? आता ट्रॅफिक म्हणजे नक्की काय होत असेल, तर तिथे कसली गर्दी एवढी वाढती आहे, आणि मग जर कसली गर्दी जर वाढत असेल तर ती गर्दी आहे उपग्रहांची किंवा जे यानं आपण अंतराळात सोडतो आहे, कारण प्रत्येक देश आज प्रयत्न करतो आहे की आपलं यान तिथपर्यंत पोचलं पाहिजे, अर्थात विविध कारणांसाठी किंवा उपग्रह सोडतो आहे, तर मग अशा ठिकाणी तिथेसुद्धा अशी गर्दी होत असेल का? आणि अंतराळामधल्या अशा विविध गोष्टींविषयी आज आपण बोलणार आहोत रंजक सफर या आपल्या कार्यक्रमामध्ये। त्यामुळे कुठेही जाऊ नका, ऐकत रहा 100.1 मेगाहर्ट्झ आकाशवाणी मुंबई केंद्राची FM गोल्ड वाहिनी।

0: FM Gold, खरा सोना।
1: मंडळी, दैनंदिन जीवनामध्ये ज्या आपल्या काही सेवा आहेत ज्या आपल्याला मिळत आहेत, तर त्याच्यासाठी आपण उपग्रहांवर अगदी अवलंबून आहोत। त्यामुळे काय होतंय की तिकडे सुद्धा या उपग्रहांची गर्दी आपल्याला वाढताना दिसते, आणि मग त्याच्यावर लक्ष ठेवण्यासाठी किंवा त्यांची कुठे अपघात किंवा त्यांची काही टक्कर होऊ नये यासाठी AIच्या मदतीने आता एक मॉडेल बनवण्यात आलेलं आहे। कारण ते टक्कर होऊ नये किंवा त्यांचा कुठेही काही अपघात होऊ नये हा एक मोठं आव्हान सध्या आहे। तर हे मॉडेल जे बनवण्यात आलेलं आहे त्यामध्ये बरेचसे देश संशोधन करत आहेत। तर अवकाशातील वस्तूंवर परावर्तित होणाऱ्या प्रकाशाच्या नमुन्यांचा अभ्यास करून उपग्रहांच्या काय हालचाली आहेत त्याचा अंदाज याच्यात बांधण्यात येतो। अवकाशात वाहतूक व्यवस्थापन करण्यासाठी याची मदत होते, आणि ही जी माहिती आहे त्याची हालचाल आणि त्याची जी एकूणच माहिती ही साठवण्याची क्षमता तयार करण्याचं एक मॉडेल त्यांनी तयार केलेलं आहे। उपग्रहांचं सामान्य काय वर्तन आहे समजून घेण्यासाठी दुर्बिणीद्वारे नोंदवलेल्या लाईव्ह कव्हरच्या जी माहिती आहे ती या मॉडेलला प्रशिक्षित करते। म्हणजे या दुर्बिणीतनं या सगळ्या उपग्रहांची जी काही तिथे हालचाल आहे त्याची नोंद या मॉडेलमध्ये केली जाते, आणि असं निदर्शनास आलेलं आहे की या चाचण्यांमध्ये अनपेक्षित म्हणजे लाईव्ह कव्हरेज 88% वेळा अचूक त्यांनी ओळखलेलं आहे की नक्की या उपग्रहाचं नक्की पुढे तो कुठे चालला आहे काय आहे। तर ह्याची नोंद किंवा त्याची दिशा बघणं किंवा ते दोन उपग्रह एकमेकाला टक्कर देत नाही आहेत ना, तर या सगळ्याची माहिती ठेवण्यासाठी हे मॉडेल तयार करण्यात आलं आहे। आणि ह्याची काय गरज आहे, तर आता जर आपण बघितलं की 2000 159 उपग्रह होते, पण 2025 जवळजवळ ते उपग्रह 4000 झालेले आहेत। त्यामुळे तुम्ही विचार करू शकता की खरंच या प्रणालीची किती गरज आहे, नाहीतर वरती असा काही मोठा अपघात झाला तर त्याचा परिणाम सगळीकडेच होऊ शकतो। त्यामुळे हे अत्यंत अशी महत्त्वाची गोष्ट आणि सांगण्याची गोष्ट म्हणजे की नवीन टेक्नॉलॉजी जी येते ती योग्य पद्धतीने आपण वापरली तर या सगळ्याचा कसा आपण त्याचा वापर करू शकतो आणि त्याचा कसा आपल्याला फायदा होतो हे आपल्याला नक्की याच्यातून दिसून येतं। अजून आपण अंतराळातल्या काही अशाच रंजक गोष्टींविषयी बोलणार आहोत छान गाण्यांच्या सोबतीने, त्यामुळे ऐकत रहा 100.1 MHz आकाशवाणी मुंबई केंद्राची FM गोल्ड वाहिनी।
2: नमस्कार, मी बेला शेंडे, ऐकत रहा तुमचा दिवस संगीतमय करणारी आकाशवाणी मुंबईची FM गोल्ड वाहिनी।

0: FM Gold, खरा सोना।
1: मंडळी, रंजक सफर हा आपला कार्यक्रम सुरू आहे आणि आपण आत्ताच अंतराळाविषयी बोललो की तिकडे उपग्रह आणि त्यांचीसुद्धा आता गर्दी व्हायला लागलेली आहे, तिथेसुद्धा ट्रॅफिक व्हायला लागलेलं आहे। पण चंद्रावर आपण चंद्र खूप आपल्याला लहानपणापासून चंद्राविषयी तर कुतूहल असतं, म्हणजे अगदी आपण त्याला चांदोबामा म्हणतो। आणि एक कितीही आपल्याला कोणी सांगितलं की त्या चंद्रावर खड्डे आहेत किंवा त्याच्यामुळे तो तसा दिसतो, तरी आपल्याला वाटत असतं नाही त्या चंद्रावर तो ससुल्या तिकडे बसलेला आहे असं आपलं काहीतरी आपण गृहित लहानपणापासून धरलेलं असतं। पण अर्थात आपल्याला त्याच्यावर भरपूर संशोधन झालेलं आहे आणि त्याच्याविषयीसुद्धा खूप गोष्टी चंद्राविषयी आपल्यापर्यंत पोचलेल्या आहेत। चंद्रावर पाणी आहे ही फक्त आता संकल्पना नाही किंवा आपण ते काही असं म्हणत नाही आहोत, तर ते त्याचे पुरावेसुद्धा मिळालेले आहेत। चंद्राच्या जे चांद्रयान 2 होतं, तर त्या निरीक्षणातनं असं दिसलेलं आहे की दक्षिण ध्रुवावर दुहेरी सावली असलेल्या काही विवरांमध्ये बर्फ असण्याची शक्यता असण्याचे नवीन संकेत मिळालेले आहेत। आणि या विवरांमध्ये काय आहे की 248°C तापमान खाली जातं, त्यामुळे पाण्याच्या बर्फासाठी अत्यंत अनुकूल असं नैसर्गिक कोल्ड ट्रॅप इथे ठरू शकतात। त्यामुळे नवीन संशोधनातनं आणखीन एक अशी छान गोष्ट आपल्या समोर आली आहे की हा बर्फ जो आहे तो फारच प्राचीन आहे आणि तो एकाच घटनेतून निर्माण झालेला नसावा, तो किमान सुमारे 1.5 अब्ज वर्षांपासून हळूहळू साठत गेलेला आहे आणि असं असण्याची शक्यता त्यांनी या मोहिमेतनं आपल्याला दाखवलेली आहे। किंवा ते आपल्याला असं सांगतायत की भविष्यातील चांद्र मोहिमा ज्या असतील ते पाण्याचे विघटन करून ऑक्सिजन आणि हायड्रोजन मिळवता येऊ शकतो का, या सगळ्या गोष्टींवर आता शास्त्रज्ञ त्याच्यामुळे विचार करतायत की नक्की बर्फ पाणी ह्या सगळ्याच गोष्टी ज्या चंद्रावर असतील तर मग त्याचं काही विघटन होऊ शकतं का, किंवा पुढे त्याच्यावर काय संशोधन होऊ शकतं। तर असा हा चंद्र ज्याच्याविषयी आपल्याला कुतूहल आहे आणि अर्थात आता या उपग्रहांमधून आपल्याला विविध प्रकारची माहिती त्याच्याविषयीसुद्धा कळते, पाण्याचं तिथलं अस्तित्व काय आहे किंवा बर्फाचं काय अस्तित्व आहे याविषयीसुद्धा कळते। अशाच आपण रंजक गोष्टींविषयी आज बोलणार आहोत, रंजक सफर बोलतो आहे आणि बोलणार आहोत पुढेसुद्धा रंजक सफर आहे आपल्या कार्यक्रमामध्ये, त्यामुळे कुठेही जाऊ नका, ऐकत रहा FM Gold Channel।

नमस्कार, मी महेश कोठारे. मित्र हो, अत्यंत गोडीची जुनी मराठी गाणी आणि गप्पांसाठी आपण ऐकत आहात FM गोल्ड वाहिनी. ऐकत रहा आणि आनंद घेत रहा.

रंजक सफर आपला कार्यक्रम सुरू आहे मंडळी, आणि प्रश्नमंजुषा अर्थात आपल्या या कार्यक्रमात असतेच, त्याच पद्धतीने म्हणजे त्याच प्रकारे मी पहिला प्रश्न तुम्हाला असा विचारते की चंद्रयान जे दोन भारताने सोडलं, प्रक्षेपित करण्यात आलं, ते यशस्वीरित्या कुठल्या दिवशी प्रक्षेपित करण्यात आलं, तो दिवस ही तारीख तुम्ही माझ्यापर्यंत पोचवायची आहे. चांद्रयान दोन त्याचं प्रक्षेपण करण्यात आलं यशस्वीरित्या, ते कुठल्या दिवशी करण्यात आलं, तर ती तारीख तुम्ही माझ्यापर्यंत पोचवायची आहे. त्यासाठी स्टुडिओचे नंबर सांगते 45 15 41 34 आणि 45 15 41 35. लवकरात लवकर तुमची उत्तरं माझ्यापर्यंत पोचवा.

मंडळ, मी प्रश्न असा विचारला होता की चांद्रयान 2 ही जी मोहीम होती ती कुठल्या दिवशी त्याचं लॉन्च प्रक्षेपण हे सक्सेसफुल झालं, तर ती तारीख तुम्ही मला सांगायची होती आणि ती तारीख आहे 22 जुलै 2019. आणि या प्रश्नाचं बरोबर उत्तर दिलेलं आहे संजय गांधी, दीपा पालकर, काशीनाथ क्रमवंत, अमोल यादव, प्रमोद राऊत, चंदा आमरे, नीलम राणे, अरुण गावकर आणि दीपाली विचारे या सगळ्यांनी या प्रश्नाचं उत्तर बरोबर दिलेलं आहे. पुढचा प्रश्न लगेच विचारते तो अर्थात चंद्राशीच निगडीत आहे की जगातली पहिली मानवी चंद्र मोहीम त्याचं नाव काय आणि त्याची तारीख काय आहे, म्हणजे प्रक्षेपण तारीख तुम्ही मला सांगायची आहे. तर जगातली जी पहिली मानवी चंद्र मोहीम झाली त्याचं नाव आणि त्याचं तारीख काय होती, प्रक्षेपण तारीख, ती तुम्ही माझ्यापर्यंत पोहोचवायची आहे. आणि त्यासाठी पुन्हा एकदा स्टुडिओचे नंबर सांगते, 45 15 41 34, 45 15 41 35. मी प्रश्न पुन्हा एकदा सांगते, मानवी चंद्र मोहीम कुठली, कारण अशा चंद्र मोहिमा झाल्यात पण पहिली मानवी कुठली होती, त्याचं नाव आणि ती कुठल्या तारखेला त्याचं प्रक्षेपण करण्यात आलं ते तुम्ही मला सांगायचं आहे. लवकरात लवकर उत्तर माझ्यापर्यंत पोहोचवा.

नमस्कार रसिक श्रोतेहो, मी शिवाजी साटम। आपण ऐकत आहात 100.1 FM गोल्ड वाहिनी। सुमधुर मराठी गाणी आणि रंजक माहितीसाठी नक्की ऐका FM गोल्ड।

मंडळी रंजक सफर हा आपला कार्यक्रम सुरू आहे आणि रंजक सफरमध्ये मी प्रश्न असा विचारला होता की पहिली मानवी चंद्र मोहीम कुठली आणि त्याचं प्रक्षेपण कधी करण्यात आलं. त्याचं बरोबर उत्तर आहे अपोलो 11 ही चंद्र पहिली मानवी चंद्र मोहीम आणि 16 जुलै 1969 साली त्याचं लॉन्च किंवा प्रक्षेपण करण्यात आलं. आणि या प्रश्नाचं बरोबर उत्तर दिलं आहे दीपाली विचारे, रती पेडणेकर, प्रमोद राऊत, संजय गांधी, शुभलक्ष्मी मस्तकार, नीलम राणे, चंदा आमरे, दीपा पालकर, मंगला शेट या सगळ्यांनी या प्रश्नाचं उत्तर बरोबर दिलेलं आहे. मंडळी, अशाच काही अंतराळातल्या गोष्टींविषयी आपण बोललो तर तिथे अंतराळामध्ये खाणं हे सुद्धा एक खूप महत्त्वाची गोष्ट असते आणि तिथे कुठलं खाणं घेऊन जायचं किंवा ते कसं तिकडे साठवून ठेवायचं हे सुद्धा खूप मोठं आव्हान असतं. अमेरिकेतल्या एक संशोधन केंद्र आहे, त्यांनी असं संशोधन केलं आहे की प्लास्टिकपासून सुद्धा आपण कुकीज तयार करू शकतो. म्हणजे प्लास्टिकची बाटली आणि आपण खात असलेलं अन्न याची कशी काय त्यांनी तिथे म्हणजे ते संशोधन केलं आणि त्याच्यात कसं कनेक्शन आहे, तर कार्बन हा एक समान घटक त्याच्यामध्ये त्यांनी काढला आणि त्याच्यातनं त्यांनी ह्या प्रकारच्या कुकीज तयार करण्यात आला. अंतराळ प्रवासामध्ये अमर्याद अन्न घेऊन जाता येत नाही आणि मग तेव्हा त्या तिथे जो अंतराळात निर्माण होणार जो कचरा आहे त्याचा पुनर्वापर आपण कसा करू शकतो, त्याच्यातनं काही अन्नपदार्थ तयार होतील का, याची संशोधन खरं त्यांनी सुरू केलं. आणि अशा प्रकारे प्लास्टिकपासून त्या कार्बन एकत्र करून त्यांनी एक कुकीज तयार केल्या, खुसखुशीत अशी बिस्किटं तयार करण्यात आली आणि या कुकीला त्यांनी मायक्रोबाईट असं नावसुद्धा दिलेलं आहे. त्यामुळे कमाल वाटते मला या संशोधकांची आपल्या इथल्या, की इतकं विविध प्रकारचं संशोधन सध्या चालू आहे. अंतराळाविषयी आपल्याला कुतूहल तर आहेच पण तिकडे काय वेगवेगळ्या गोष्टी आहेत त्याचं संशोधन आपल्यापर्यंत पोचवायचं आणि या अशा प्रकारे संशोधन पृथ्वीवर राहून अंतराळामध्ये आपण काय करू शकतो ते करायचं, त्यामुळे कमाल आहे. इथेच मी रंजक सफर आपला कार्यक्रम थांबवते आहे. स्वस्त राहा, मस्त राहा आणि ऐकत राहा 100.1 MHz आकाशवाणी मुंबई केंद्राची FM गोल्ड वाहिनी. मला रजा द्या. नमस्कार.

0: 32 પોઈન્ટ ઘટીને 72,440 પર બંધ રહ્યો, જ્યારે નિફ્ટી 94 પોઈન્ટ ઘટીને 22,687 પર બંધ રહ્યો હતો. ક્ષેત્રીય મોરચે વીમા, કન્ઝ્યુમર ડ્યુરેબલ્સ અને આઈટીમાં ઘટાડો નોંધાયો, જ્યારે ટેલિકોમ્યુનિકેશન્સ અને ફાર્માએ વ્યાપક વલણને ટક્કર આપી હતી. જાપાનમાં રમાઈ રહેલી એશિયન ગેમ્સમાં નીરુ ઢાંડાએ મહિલા ટ્રેપ વ્યક્તિગત ઇવેન્ટમાં સુવર્ણચંદ્રક જીતીને ભારતીય નિશાનેબાજનો ઇતિહાસ રચ્યો. તેમણે આશિમા અહલાવત અને મનીષા કીર સાથે મહિલા ટ્રેપ ટીમ ઇવેન્ટમાં અગાઉ રજત ચંદ્રક જીત્યો હતો. મુક્કેબાજીમાં પરવીન હુડા અને અંકુશ પંઘાલે પોતપોતાના વજનવર્ગમાં સુવર્ણચંદ્રક માટેના મુકાબલામાં પ્રવેશ કર્યો છે. એથ્લેટિક્સમાં ભારતે પુરૂષોની ભાલા ફેંકમાં યશવીર સિંહે 85.72 મીટરના થ્રો સાથે રજત ચંદ્રક, જ્યારે રોહિત યાદવે 84.35 મીટરના થ્રો સાથે કાંસ્ય ચંદ્રક જીત્યો. પુરૂષોની લાંબી કૂદમાં શ્રીશંકર મુરલીએ 8.7 મીટરના શ્રેષ્ઠ પ્રયાસ સાથે રજત ચંદ્રક મેળવ્યો. ગુલવીરસિંહે પુરૂષોની 1500 મીટર દોડમાં બીજા ક્રમે રહીને વધુ એક રજત ચંદ્રકનો ઉમેરો કર્યો. નિશાનેબાજોમાં એશા સિંહે મહિલાઓની 25 મીટર પિસ્તોલ વ્યક્તિગત સ્પર્ધામાં રજત જીત્યો. પારૂલ ચૌધરીએ મહિલાઓની 5000 મીટર દોડમાં ગેમ્સનો પોતાનો બીજો કાંસ્ય ચંદ્રક મેળવ્યો. એશિયન ગેમ્સમાં ભારત હાલમાં 5 સુવર્ણ, 21 રજત અને 21 કાંસ્ય ચંદ્રક મળીને કુલ 46 મેડલ સાથે 11મા ક્રમે છે. રાષ્ટ્રપતિ દ્રૌપદી મુર્મુએ એશિયન ગેમ્સમાં ભારતનો પ્રથમ વ્યક્તિગત ગોલ્ડ મેડલ જીતવા બદલ નીરુ ધાંડાને અભિનંદન પાઠવ્યા છે. સોશિયલ મીડિયા પોસ્ટમાં તેમણે વિશ્વાસ વ્યક્ત કર્યો કે આ સુવર્ણ ક્ષણ ઘણા યુવા ભારતીયોને શૂટિંગમાં જોડાવા અને શ્રેષ્ઠતા માટે પ્રયત્ન કરવા પ્રેરણા આપશે. અંતમાં મુખ્ય સમાચાર ફરી એકવાર. નાણામંત્રી નિર્મળા સીતારમણે દોહામાં સાઉદી અરેબિયાના નાણામંત્રી સાથે સંરક્ષણ, સુરક્ષા, વેપાર સહિતના ક્ષેત્રોમાં સહયોગની સમીક્ષા કરી. કેન્દ્રીય સંસ્કૃતિ અને પર્યટન મંત્રી ગજેન્દ્રસિંહ શેખાવતે ફિક્કી ફાર્મર્સના ઉદઘાટન સત્રને સંબોધતા કહ્યું કે વિશ્વને લોકો કેવી રીતે જુએ છે તે સમજાવવામાં મીડિયાની મહત્વપૂર્ણ ભૂમિકા. વિશ્વ હૃદય દિવસ નિમિત્તે કેન્દ્રીય આરોગ્યમંત્રી જેપી નડ્ડાએ લોકોને સ્વસ્થ જીવનશૈલી અપનાવવા અપીલ કરી. યુનેસ્કોની કામચલાઉ યાદીમાં ભારતના 5 નવા સ્થળોને સામેલ કરાયા. ઇંધણના ભાવમાં વધારાના પગલે ભારતીય શેર માર્કેટમાં કડાકો. અને એશિયન ગેમ્સમાં નીરુ ઢાંડાએ મહિલા ટ્રેપ વ્યક્તિગત સ્પર્ધામાં સુવર્ણચંદ્રક જીતીને ભારતીય નિશાનેબાજીમાં ઇતિહાસ રચ્યો. આકાશવાણી પરથી સમાચાર પૂરા થયા. હવે પછી આપ 2:30 પ્રાદેશિક સમાચાર સાંભળો
1: આકાશવાણી મુંબઈ. नंदिनी मथुरे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्यसभेच्या 11 जागांच्या द्वैवार्षिक निवडणुकीची अधिसूचना जारी. केंद्रीय निवडणूक आयोगानं ज्ञानेश कुमार यांच्या मुख्य निवडणूक आयुक्तपदाच्या कार्यकाळात घेतलेल्या निर्णयांना आव्हान देणाऱ्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालय पुढच्या आठवड्यात सुनावणी घेणार. ज्ञानप्रसार आणि लोकांचा दृष्टिकोन घडवण्यात प्रसारमाध्यमांची भूमिका महत्त्वाची असल्याचं केंद्रीय सांस्कृतिक कार्यमंत्र्यांचं प्रतिपादन. आणि आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये ट्रॅप नेमबाजीच्या महिला गटात भारताच्या नीरू धांडानं पटकावलं विक्रमी सुवर्णपदक. राज्यसभेच्या 11 जागांच्या द्वैवार्षिक निवडणुकीची अधिसूचना निवडणूक आयोगानं जारी केली आहे. उत्तर प्रदेशातल्या 10 आणि उत्तराखंडमधल्या 1 जागेचा यात समावेश आहे. पश्चिम बंगालमधल्या राज्यसभेच्या 1 जागेच्या पोटनिवडणुकीची अधिसूचनाही आयोगानं जारी केली. या निवडणुकीसाठी अर्ज करायची प्रक्रिया आजपासून सुरू झाली असून मतदान 16 ऑक्टोबरला होणार आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या कार्यकाळात निवडणूक आयोगानं घेतलेल्या निर्णयांना आव्हान देणाऱ्या याचिकांवर पुढच्या आठवड्यात सुनावणी घ्यायला सर्वोच्च न्यायालयानं मान्यता दिली आहे. निवडणूक आयोग घेत असलेले निर्णय सर्व सहमतीनं किंवा बहुमतानं होत नसल्याचा आरोप या प्रकरणी दाखल याचिकेत करण्यात आला आहे. सरन्यायाधीश सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या पीठासमोर ही सुनावणी होईल. मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेदरम्यान अनियमितता झाल्याचा आरोप काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केला असून त्याबद्दल मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना हटवण्याची मागणी त्यांनी केली आहे. तसंच याची नैतिक जबाबदारी घेत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी राजीनामा द्यावा अशीही मागणी त्यांनी केली आहे. आज त्यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्लीत काँग्रेस कार्यसमितीची बैठक झाली. निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीतल्या त्रुटी आणि विशेष सखोल पुनरीक्षण याबाबतची रणनीती ठरवण्यासाठी झालेल्या बैठकीला सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियांका गांधी वड्रा, जयराम रमेश, के सी वेणुगोपाल इत्यादी नेते उपस्थित होते. भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष नितीन नबीन यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्ली इथल्या पक्ष मुख्यालयात विविध राज्यांच्या प्रभारींची बैठक झाली. नव्यानं झालेल्या नेमणुकांनंतर या प्रभारींसोबत पहिल्यांदाच बैठक झाली असून आगामी विधानसभा निवडणुकांबद्दल यावेळी चर्चा झाल्याचं समजतं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या राजकीय कारकिर्दीला 25 वर्ष पूर्ण होत आहेत. जनसेवेतून देशसेवा आणि सतत समर्पण भाव हा प्रवास आहे. सेवा आणि सुशासन या सूत्रांचा अवलंब करत 2047 पर्यंत विकसित भारताचं उद्दिष्ट साकार करण्यासाठी सरकार सातत्यानं काम करत आहे. सर्वसमावेशक विकास आणि सामाजिक सक्षमीकरणाच्या माध्यमातून नागरिकांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडत आहेत. या विशेष मालिकेत आज आपण ऐकणार आहोत दहशतवादाबाबतचा नवा दृष्टिकोन आणि धोरण याविषयी.
2: उरी दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय सैन्यानं पाकिस्तानच्या भूमीवरचे दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. या घटनेला काल 10 वर्ष पूर्ण झाली. हा सर्जिकल स्ट्राईक भारताच्या दहशतवाद विरोधी धोरणातला महत्वाचा टप्पा ठरला होता. दहशतवादाविरोधात शून्य सहनशीलता धोरण स्वीकारल्याचं भारतानं विविध जागतिक मंचांवर स्पष्ट केलं आहे. दहशतवादी कारवायांचा केवळ शाब्दिक निषेध करून नव्हे तर त्यांना कारवाईतून सडेतोड उत्तर दिलं जातं हा संदेश गेल्या काही वर्षात भारतानं दिला आहे. 18 सप्टेंबर 2016 रोजी झालेल्या उरी हल्ल्यानंतर हा सर्जिकल स्ट्राईक करण्यात आला. 2019 पुलवामा इथं सीआरपीएफच्या पथकावर हल्ला झाला त्याला बालाकोट कारवाईतून चोख प्रत्युत्तर देण्यात आलं आणि 2025 पहलगाम या पर्यटनस्थळी दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यानंतर ऑपरेशन सिंदूर मार्फत पाकिस्तानातले दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त करण्यात आले. ऑपरेशन सिंदूरच्या नेमकेपणाचं आणि सुव्यवस्थापनाचं सर्वत्र कौतुक झालं. आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सांगितलं की दहशतवादाविरुद्ध झिरो टॉलरन्स धोरण स्वीकारल्याचं या कारवाईतून दिसून येतं.
3: 10 वर्ष पहले 28-29 सितंबर 2016 को भारतीय सेना ने पाकिस्तान में आतंकी ठिकानों पर सर्जिकल स्ट्राइक की थी. एलओसी के उस पार जाकर हमारे वीर जवानों ने जिस तरह आतंकवाद के खिलाफ कार्रवाई की थी वो देख दुनिया हैरान थी. सर्जिकल स्ट्राइक ने डंके की चोट पर पूरी दुनिया के सामने भारत की आतंकवाद विरोधी नीति का एक नया उदाहरण प्रस्तुत किया था. आतंकवादी हमलों के कारण भारत ने लंबे समय तक जो दर्द झेला था सर्जिकल स्ट्राइक उस कष्ट के खिलाफ हमारी निर्णायक प्रतिक्रिया थी. बीते एक दशक में बालाकोट की एयर स्ट्राइक से लेकर ऑपरेशन सिंदूर तक भारत ने बार बार ये स्पष्ट संदेश दिया है कि अगर आतंकवादी भारत पर आंख उठाएंगे तो उसका करारा जवाब दिया जाएगा.
1: या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. लोक जगाकडे कसं पाहतात हे घडवण्यात तसंच ज्ञानाचा प्रकाश पसरवण्यात प्रसारमाध्यमं आणि पत्रकारिता क्षेत्र महत्वपूर्ण भूमिका बजावतात असं केंद्रीय सांस्कृतिक आणि पर्यटन मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांनी सांगितलं. ते आज मुंबईत फिक्की फ्रेम्सच्या उद्घाटन सत्राला संबोधित करत होते. एखादी बातमी ही केवळ मनोरंजनाचं साधन नसते तर ती एखाद्या विषयाबद्दल समस्येबद्दल जनमानसावर कसा प्रभाव टाकू शकते आणि समाजातले घटक एकमेकांना कसे समजून घेऊ शकतात याला आकार देण्यात महत्वाची भूमिका बजावते असं त्यांनी स्पष्ट केलं. आज आशयाची कमतरता हे समाज माध्यमांसमोरचं आव्हान नाही तर अमर्याद आशय आणि मर्यादित प्रेक्षक संख्येच्या वातावरणात अर्थ मौलिकता मानवी नातेसंबंध शोधणं हा आहे असं ते म्हणाले. भारत आणि सौदी अरेबिया दरम्यान संरक्षण सुरक्षा व्यापार गुंतवणूक तंत्रज्ञान आरोग्य आणि शिक्षण या क्षेत्रात सहकार्याचा आढावा आज घेण्यात आला. दोहा इथे AIIB वार्षिक परिषदेनिमित्त ही बैठक झाली. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितलं की आंतरराष्ट्रीय व्यापारात सौदी अरेबिया भारताचा विश्वासू भागीदार आहे. स्वित्झर्लंडच्या AIIB गव्हर्नर राजदूत पेट्रो लाझेरी आणि नेपाळच्या अर्थमंत्र्यांबरोबरही सीतारामन यांनी द्विपक्षीय चर्चा केली. ईडी अर्थात सक्तवसुली संचालनालयानं पश्चिम बंगालमध्ये कोलकाता इथे महानिर्वाण रोड मास आर्ट सोसायटी या संस्थेशी संबंधित 15 ठिकाणी छापे टाकले आहेत. संस्थेनं आपल्या दुर्गापूजेच्या कार्यक्रम आयोजनात केलेल्या आर्थिक अनियमिततेच्या आरोपासंदर्भात ही कारवाई करण्यात आली आहे. मास आर्टनं युनेस्को पुरस्कृत संस्था असल्याचा खोटा दावा करून सर्वसामान्य जनतेकडून मोठ्या प्रमाणावर रक्कम गोळा केली आणि जमा केलेला निधी वैयक्तिक फायद्यासाठी वापरल्याचं ईडीच्या अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. या प्रकरणात माजी मंत्री इंद्रनील सेन आणि त्यांच्या जवळच्या सहकाऱ्यांसह विविध व्यक्ती आणि संस्थांचा संबंध असल्याचा दावा केला जात आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेत महिलांच्या नेमबाजी स्पर्धेत ट्रॅप वैयक्तिक प्रकारात भारताच्या नीरू धांडा हिनं सुवर्णपदक जिंकलं आहे. अंतिम फेरीत 28 गुणांची कमाई करून तिनं आशियाई स्पर्धेत नवा विक्रम प्रस्थापित केला. नेमबाजीच्या या प्रकारातलं भारताचं हे पहिलं सुवर्णपदक आहे. तसंच भारताचं वैयक्तिक गटातलंही हे पहिलं सुवर्णपदक आहे. याशिवाय महिलांच्या ट्रॅप सांघिक नेमबाजी स्पर्धेत नीरू धांडा, आशिमा अहलावत आणि मनीषा कीर यांनी रौप्य पदक पटकावलं. मुष्टीयुद्ध स्पर्धेत परवीन हुडा आणि अंकुश पंघाल यांनी आज निशिओ इथे आपापल्या वजन गटात उपांत्य फेरी जिंकून सुवर्ण पदकाच्या लढतीत धडक मारली आहे. परवीननं 65 किलो वजनी गटाच्या उपांत्य फेरीत चीनच्या ली शूचा 5-0 असा पराभव केला तर अंकुशनं 75 किलो वजनी गटात उझबेकिस्तानच्या खेळाडूवर 4-1 अशी मात करून 80 किलो वजनी गटातील अंतिम लढतीत आपलं स्थान निश्चित केलं. नरेंद्र बरेवाल यानंही पुरुषांच्या 90 किलो वजनी गटात कांस्य पदक पटकावलं. या स्पर्धेत भारत 5 सुवर्ण, 21 रौप्य आणि 21 कांस्य पदकांसह पदक तालिकेत 11व्या स्थानावर आहे. ओडिशामध्ये महानदी खोऱ्याच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस आणि हिराकूड धरणातून वाढवलेला पाण्याचा विसर्ग यामुळे पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. हिराकूड धरणाचे 28 दरवाजे उघडण्यात आले असून त्यातून एकंदर 5 लाख क्युसेक्स पाण्याचा विसर्ग होत आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्यसभेच्या 11 जागांच्या द्वैवार्षिक निवडणुकीची अधिसूचना जारी. ज्ञानप्रसार आणि लोकांचा दृष्टिकोन घडवण्यात प्रसारमाध्यमांची भूमिका महत्त्वाची असल्याचं केंद्रीय सांस्कृतिक कार्यमंत्र्यांचं प्रतिपादन. केंद्रीय निवडणूक आयोगानं ज्ञानेश कुमार यांच्या मुख्य निवडणूक आयुक्तपदाच्या कार्यकाळात घेतलेल्या निर्णयांना आव्हान देणाऱ्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालय पुढच्या आठवड्यात सुनावणी घेणार. आणि आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये ट्रॅप नेमबाजीच्या महिला गटात भारताच्या नीरू धांडानं पटकावलं विक्रमी सुवर्णपदक. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
4: और इसका फायदा भी उनके फिल्मी करियर में काफी हुआ. तो चलिए फिल्म पड़ोसन का बहुत ही नटखट अंदाज का ये गीत किशोर कुमार, मन्ना दास साहब और महमूद की आवाज में सुन लेते हैं.

0: गारे गारे
1: गारे गारे गारे
0: गारे गारे
1: गारे गारे गारे
0: गारे गारे
1: गारे गारे
0: गारे गारे गारे
1: गारे गारे गारे गारे गारे गारे गारे गारे गारे गारे गारे गारे गारे गारे गारे गारे गारे गारे गारे गारे गारे गारे गारे गारे गारे गारे गारे गारे गारे गारे गारे गारे गारे गारे गारे गारे गारे गारे गारे गारे गारे गारे गारे गारे गारे गारे गारे गारे गारे गारे गारे गारे गारे गारे गारे गारे गारे गारे गारे गारे गारे गारे गारे गारे गारे गारे गारे गारे गारे गारे गारे गारे गारे गारे गारे गारे गारे गारे गारे गारे गारे गारे गारे गारे गारे गारे गारे गारे गारे गारे गारे गारे गारे गारे गारे गारे गारे गारे गारे गारे गारे गारे गारे गारे गारे गारे गारे गारे गारे गारे गारे गारे गारे गारे गारे गारे गारे गारे

आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचे 2:30 वाजलेले आहेत. आता शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आज विनायक प्रभू यांनी गायलेला राग मुलतानी आपण ऐकणार आहात. विलंबित ख्यालाची बंदिश 1 तालात, द्रुतबंदिश 3 तालात आहे. त्यांना हार्मोनियमची 7 अनंत केमकर यांनी आणि तबल्याची 7 प्रवीण करकरे यांनी केलेली आहे. ऐकूया विनायक प्रभू यांनी गायलेला राग मुलतानी.

विनायक प्रभू यांनी गायलेला राग मुलतानी शोधे हो आत्ता आपण ऐकलात. त्यांना हार्मोनियमची साथ अनंत केमकर यांनी आणि तबल्याची साथ प्रवीण करकरी यांनी केलेली होती. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.